0: ඩොකේ ගාඩු දිවෙහි FM දිවෙහින්නායකු
1: මොදිහ එකෙන් මෙගහත්ස් දිවෙහි FM
2: السلام علیکم نودی ہے کہ میگا ہرٹز تیوہ ہی ایف ایم اڈو ہم دائم میں ہائیں ہوں تیرین وارن افاوری وار باچی وری وقت کل کنگے دیں میگا ڈی گرڈ میں کوری ہے گندہ ٹی ٹیم ریکویسٹ آئے کی گے ہوں تیرین می بدل کوری آشیدہ ad miyedu ge me shows kuriya dani a daage mathin ormin ge hun terinna ekki ge inge to hun terinna kam da lavata genisin ma haaso ko kuriya genda show me show yaki tibefuna me show ga lava adu halum ge fursa tolme mi deni ormina baveri ve benum wala adu halum ade waha ka dakkalam benum wala adu halum noonama hame kini laven adu hala message kolli ma solme lavata genisin maki farata ka ben raddu kollam benum wa message ka ekki ga lave request ko phone wali ए मेसेज त और मेंगे शो के तेरे के किया लदीफ लवर से बगे नेस्ते ए हम मीन कोमे गोतिंग यु तैयार कुरे से मे रंग इंगे तो अरुण मेंगे मकसद की हम वी हावे स्किन इहुन तेरिंग बेनो वा लवत मी गडी गेनेस्ते नो फर्स्ट कडी बया हमे शो कुरिए दार वी हावे स्किन लवत गेनेस्ते वे तो और मसे के कुरान पीएसए मे आई डी एफएम नो दी है के मी पेज अति बे फ्रॉम मेसेज कोला एरुन और में ए लवत गेनेस्ते मुंदान ಪುರತಮ ಲವೆ ಕರುಣ್ ಫರಾತುನ್ ಲವೆ ಮಿಗೆನಿಸ್ತೇನೆ ಲವೆ ಫಾ ಅವ್ನಿಗೆ ಹುಂ ತೆರಿಂಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ತಕಾದಿ ಮ್ಯಾಜ್ ಜೆಹಿಲಾನ್